करहा कुरंगा कै कीर्ता निकुंजागर्भम भुजंगमे संसीत भूमिरंध्रम शाखा मृगै लंगै तंतुंग शाखा खगै समासारी तपाद पाग्रं हे स्फटिक इंद्र नीलमणि पात्रे भोजन देले भोजन देले भोजन देले स्फटिक इंद्र नीलमणि पात्रे भोजन